0: 봐. 알샤 미하랭게제.
1: 뭐라짱을라와메게.
0: 네바넬라와.
1: 네바넬라와. 미하를 라와서 뭐라 나스게 나스게 말하네.
0: 아하, 네바넬라와스네게.
1: 예.
0: 띠마넬라와 나마 에키가비야 에키 에헴베 띠엔구니.
1: 아.
0: 더.
1: 에헴네.
0: 아, 푸르타멜라베 키미 콜라카키알라웬 인게.
1: 예.
0: देवन लवे की मी फुरान किया लवे इंगे
1: ओके
0: देन तिमवन लवे मी दियो एम वी मा आशम ए दुनु लवे जहाल दे नु देवे इंगे मी कोलु इनका लवे जहाल दे न कों कुछ का हास कोलानी
1: परत देन सामा ऐसा दे मी गाडी गाडो हंति बेमन देन एसएम टीम आशा देन गाडो हंति बिहुरी हा कुदिन ते मी गाडी
0: ओके हम वी मा जहाल दे न लवे वर बडे शुक्रिया आशम शोगा बावर वेला दिनी तिंगे ಮಿಹಾರ್ ಗಡಿ ಮಿಮನಿ ಅಕ್ಕಡಿ ತಿರಿಸ್ ಫಸ್ಟ್ ಮಿನಿಟ್ ಹಿಂಗಾಫಾ ಅದಕ್ಕೆ ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ದಿವೆ ಎಫ್ ಎಮ್ ಮಿಗಡಿಗ ಕುರಿಯ ಮಿದಣಿ ಚಾಲು ರಾಗು ಮಿ ಶೋ ಮಿ ಶೋಯಕ್ಕಿ ದಿವೆಹಿ ಅಮಿಲ್ ರಾಗುಗೆ ಲವತಕ ಖಾಸಕೋ ಕೆಂ ಕುರಿಯ ಕೆಂದ ಶೋಯೆ